असां सिर्फ़ु अफ़सोस ऐं लाचारीअ ते कविता करे सघूं था। असां सिर्फ़ु अफ़सोस ऐं लाचारीअ ते कविता करे सघूं था। अगली नज़्म, जंहिंजो उनवान आहे इंडलट। जंहिं दरीअ मां ॾेखारियो वियो हो प्रेम, जंहिं दरीअ मां ॾेखारियो वियो हो प्रेम, उन दरीअ ते लॻल हुआ पूर्वाग्रहनि ऐं धारणाउनि जा ॼारा। जंहिं दरीअ मां ॾेखारियो वियो हो प्रेम, उन दरीअ ते लॻल हुआ पूर्वाग्रहनि ऐं धारणाउनि जा ॼारा। हाणे जॾहिं वक़्तु ऐं समुझ साफ़ कया आहिनि उहे ॼारा, हाणे जॾहिं वक़्तु ऐं समुझ साफ़ कया आहिनि उहे ॼारा, हाणे उन ई दरीअ मां ॾिसजे थी साफ़ साफ़, हाणे उन ई दरीअ मां ॾिसजे थी साफ़ साफ़, छह रंगी इंडलट। ग़ज़ल खां पहिरीं पेश आहे हिकु मुक्तक। इश्क तुंहिंजो त जग सवाली आहे, इश्क तुंहिंजो त जग सवाली आहे, तूं जे नाहीं त दिलि ई खाली आहे, तूं जे नाहीं त दिलि ई खाली आहे। हूअं त हिडकी अमल आहे जिस्मानी, हूअं त हिडकी अमल आहे जिस्मानी, हा ग़लति फ़हमी पोइ बि पाली आहे, हा ग़लति फ़हमी पोइ बि पाली आहे। हाणे हिकु ग़ज़ल पेश आहे, पहिरियों शेर आहे। चंड तारनि में रोशनी आहे, तुंहिंजो आहीं त ज़िंदगी आहे, चंड तारनि में रोशनी आहे, तुंहिंजो आहीं त ज़िंदगी आहे। छो इबादत करणु ज़रूरी आहे, छो इबादत करणु ज़रूरी आहे, नाओ तुंहिंजो ई बंदगी आहे, नाओ तुंहिंजो ई बंदगी आहे। हाल दिलि जो ॿुधी खिले थो हू, हाल दिलि जो ॿुधी खिले थो हू, छा त दिलबर जी सादगी आहे, छा त दिलबर जी सादगी आहे। जंहिं ते राधा बणी नचे थो मन, जंहिं ते राधा बणी नचे थो मन, तुंहिंजी धड़कन जी बंसरी आहे, तुंहिंजी धड़कन जी बंसरी आहे। प्यार दुनिया में जे मिले सभ खे, प्यार दुनिया में जे मिले सभ खे, छा वॾी इन खां सुखड़ी आहे, छा वॾी इन खां सुखड़ी आहे। ॿी ग़ज़ल आहे, न छित पंहिंजी न भित पंहिंजी, फ्लैटनि जो ज़मानो आहे, न छित पंहिंजी न भित पंहिंजी, फ्लैटनि जो ज़मानो आहे। छुअण आकाश जे लाइ अंगण पंहिंजो विञायो आहे, छुअण आकाश जे लाइ अंगण पंहिंजो विञायो आहे। उहे जे तीर मुंहिंजे दिलि ते दिलबर तूं हलाई थो, उहे जे तीर मुंहिंजे दिलि ते दिलबर तूं हलाई थो, कॾहिं माई त उन तीरनि खे तरकश में सजायो आहे, कॾहिं माई त उन तीरनि खे तरकश में सजायो आहे। मञो तुंहिंजो चवणु पथर ते लीको ॼणु हुजे पातो, मञो तुंहिंजो चवणु पथर ते लीको ॼणु हुजे पातो, करे चाला की तो हरदम उहो लीको वधायो आहे, करे चाला की तो हरदम उहो लीको वधायो आहे। सियासत जो भरोसो छो अलाए तो कयो आहे, सियासत जो भरोसो छो अलाए तो कयो आहे, मुई हिन मंथरा जहिड़ो सॼे जग में करायो आहे, मुई हिन मंथरा जहिड़ो सॼे जग में करायो आहे। तका जो वक़्त जो आहे त कुदरत खे बचाए तूं, तका जो वक़्त जो आहे त कुदरत खे बचाए तूं, घणी तरक़ी कई आहे तो घणो धन तो कमायो आहे, घणी तरक़ी कई आहे तो घणो धन तो कमायो आहे। अगली आज़ादु नज़्म, जंहिंजो उनवान आहे नज़रियो। हिकु चश्मो गुम थी वियो हो कंहिंजो, हिकु चश्मो गुम थी वियो हो कंहिंजो, हिन खां हुन खां सभिनी खां पुछो, ॾिठो कंहिं चश्मो। हिकु चश्मो गुम थी वियो हो कंहिंजो, हिन खां हुन खां सभिनी खां पुछो, ॾिठो कंहिं चश्मो। हर हंधु ॻोल्हियो, हर हंधु ॻोल्हियो, कबट बालकनी किताबनि जे विच में।